मी कृष्णा जाधव, आपला रेडिओ होस्ट. आणि आज आपण एका अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो कदाचित प्रत्येक घरात कधी ना कधी चर्चात येतोच. आणि तो विषय म्हणजे आधुनिक तरुणाई आणि त्यांचे चौकटीबाहेरचे करिअर्स. बरं, काही पण विचारायच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. लहानपणी जेव्हा

नोकरीयासच, महिन्याच्या शेवटी पगार, घरात सुरक्षितता, आयुष्यभराची खात्री, आईवडिलांचं आणि मुलांचं सगळ्यांचे स्वप्न एकसारखे. आपल्या आईवडिलांच्या पिढीचा विचार केला तर त्यांच्यासाठी आयुष्य खूपच वेगळं होतं हे लक्षात येतं. आजसारखं इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हते, जगभरात काय चाललं आहे हे एका क्लिकवर कळतही नव्हतं. माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन आणि पुस्तकं एवढीच साधनं होती. म्हणून करिअरचे पर्याय पण मर्यादितच होते. कोणीतरी डॉक्टर झालं तर संपूर्ण गाव त्याचं कौतुक करायचं, त्याला ओळखायचं. इंजिनियर झाला तर घरात आनंदाचं वातावरण असायचं आणि सरकारी नोकरी लागली की लग्नाचे प्रस्ताव रांगेत उभे. तेव्हा स्थिरता हीच सर्वात मोठी गोष्ट होती. आणि खरं सांगितलं तर त्या काळात तो विचार अगदी योग्य होता, कारण त्यावेळी उद्योग कमी होते, खाजगी क्षेत्र एवढं मोठं नव्हतं, स्टार्टअप हा शब्दच कोणी ऐकला नव्हता. घरातून व्यवसाय सुरू करायचं म्हटलं म्हणजे मोठा जखम. आणि आज मागे वळून पाहतो आणि आपण अगदी सहजतेने म्हणतो का त्या काळात लोक रिस्क नाही घ्यायचे. पण आपण एक गोष्ट विसरतो असं नाही वाटत का? त्यांनी जे निर्णय घेतले ते त्या काळाच्या परिस्थितीअनुसार तसेच घेतले आणि मला तरी असं वाटतं का ती योग्य होते. आज आपण आरामात म्हणू शकतो की रिस्क घ्यायला हवी होती, पण त्या काळी जर नोकरी गेली तर दुसरी मिळणं इतकं सोपं नव्हतं. बँक कर्ज देत नव्हत्या, क्रेडिट कार्ड नव्हते, गुंतवणूकदार नव्हते, सोशल मीडियावर स्वतःची जाहिरात करता येत नव्हती. म्हणून आपल्या पालकांनी एक सुरक्षित मार्ग निवडला आणि त्याच सुरक्षित मार्गावर चालत त्यांनी आपल्याला शिकवलं, मोठं केलं, स्वप्न पाहायला शिकवलं. म्हणून आज जेव्हा आपण नवीन करिअर्सबद्दल बोलतो तेव्हा जुन्या पिढीची थट्टा करणं योग्य नाही असं माझं मत आहे, कारण आपण जिथे उभो आहोत तिथपर्यंत पोचण्यासाठी त्यांनी खूप मोठा प्रवास केला आहे. इथे एक विचार असाही येतो का मग बदल कधी सुरू झाला? हा प्रश्न खूप रंजक आहे. आता ह्याबाबतमध्ये बोलूया, त्याआधी ऐकूया आजचं हे पहिलं भक्तिगीत. गायक आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी.

मित्रांनो, एक कल्पना करा. म्हणजे आजपासून 10-15 वर्षाआधी कोणी घरात असं सांगितलं असतं की मी मोठा होऊन मोबाईलवर व्हिडिओ बनवणार, तर घरच्यांनी काय उत्तर दिलं असतं? गंमत आहे ना? तर आता आपण असा विचार करू का हा बदल खरोखर कसा सुरू झाला. हा प्रश्न इतका रंजक आहे, म्हणजे माझ्या मते भारताला सर्वात मोठा बदल जो दिसला तो तेव्हा दिसला जेव्हा माहिती उपलब्ध होऊ लागली. हळूहळू संगणक म्हणजे की कम्प्युटर्स घरघरात पोचले, इंटरनेट आणि मोबाईल आले, त्यानंतर स्मार्टफोन्स, आणि एका छोट्याशा मोबाईलच्या स्क्रीनमधून संपूर्ण जग आपल्या हातात आलं. पूर्वे अमेरिकेत किंवा जपानमध्ये काय चाललं आहे हे कळायला महिने लागायचे. आज एखादा नवीन शोध लागला किंवा नवीन व्यवसाय सुरू झाला किंवा एखाद्या मुलाने आपल्या घरातून बसून जगभरात कंपनी उभी केली, तर काही मिनिटातच त्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलवर येतो. ही माहितीच खरी क्रांतिकारक होती, कारण माहिती माणसाचा विचार बदलते. पूर्वी आपल्याला फक्त 10 करिअर्स माहीत होते, आज शेकडो आहेत. गेम डेव्हलपर, ड्रोन इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, रोबोटिक्स इंजिनियर, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, UX डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, वन्यजीव छायाचित्रकार, पॉडकास्ट होस्ट, स्पोर्ट्स ॲनालिस्ट, फूड टेक्नॉलॉजिस्ट, AI स्पेशलिस्ट आणि अजून कितीही तरी. म्हणजे एक काळ असा होता जेव्हा थोडंसं काही स्वप्न वेगळं झालं तर घरचे म्हणायचे अभ्यास करा दी. पण आज त्याच क्षेत्रात लाखो लोक काम करत आहेत. काही जण शिक्षण देत आहेत, काही विज्ञान समजावून सांगत आहेत, काही शेती शिकवत आहेत, काही प्रवास दाखवत आहेत, काही संगीत शिकवत आहेत आणि त्यातूनही चांगला व्यवसाय उभारत आहेत. म्हणजे बदल फक्त करिअरमध्ये झाला नाही आहे, काम करण्याच्या पद्धतीत पण तो बदल दिसतोय. पूर्वी ऑफिसमध्ये गेल्यावरच काम होतं, आज अनेक जण जगातील वेगवेगळ्या कंपन्यांसाठी आपल्या घरातून काम करत आहेत. पूर्वी व्यवसाय सुरू करायला एक मोठं दुकान लागत होतं, आज मोबाईल, इंटरनेट आणि चांगली कल्पना पुरेशी ठरते. आणि म्हणूनच आजच्या तरुणांकडे संधीही जास्त आहेत आणि पर्यायही. पण इथेच एक छोटासा धोका देखील आहे, कारण पर्याय जितके जास्त तितकाच गोंधळही जास्त. पूर्वी प्रश्न असा असायचा की नोकरी मिळेल का, आज प्रश्न असा आहे की नेमकं कोणतं करिअर निवडू. आणि ह्या प्रश्नांचं उत्तर गुगल नाही देऊ शकत, कारण प्रत्येक माणूस वेगळं आहे, प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाची आवडनिवड वेगळी, प्रत्येकाची क्षमता वेगळी आणि प्रत्येकाचा प्रवासही वेगळाच. म्हणूनच आपण ज्या चौकटीबाहेरच्या करिअर्सबद्दल बोलतोय त्याकडे फक्त आकर्षण म्हणून पाहायचं नाही तर समजून घ्यायचं आहे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते आणि प्रत्येक वेगळा मार्ग हा चुकीचाही नसतो. बरोबर आहे की नाही? आजच्या तरुणांचा विचार नेमका एवढा वेगळा का आहे हा प्रश्न अनेकदा सगळ्याच मोठ्यांच्या चर्चेत ऐकायला मिळतो. मग त्यातून असं ऐकायला येतं की आजकालच्या मुलांना स्थिर नोकरी नको आहे, यांना मेहनत नाही करायची, यांना पटकन पैसे कमवायचेत, अशी अनेक वाक्य आपण ऐकतो. पण खरंच चित्र इतकं सरळ आहे का?

0: मला तरी तसं नाही वाटत. म्हणजे आजची तरुणाई आळशी आहे असं म्हणण्यापेक्षा ती वेगळ्या पद्धतीने विचार करते असं म्हणणं जास्त योग्य ठरेल ना. कारण प्रत्येक पिढीचं जग वेगळं आहे. आपल्या आजोबांचं जग वेगळं होतं, आपल्या आईवडिलांचं वेगळं आहे, आणि आजच्या तरुणांचं जग तर पूर्णपणे बदललं आहे. आज एखादा विद्यार्थी गावात बसून जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांचे अभ्यासक्रम शिकू शकतोय. एका छोट्याशा मोबाईलवरून तो अमेरिकेतील प्राध्यापकांचे व्याख्यानं ऐकू शकतोय, जर्मनीत विकसित झालेले नवीन तंत्रज्ञान समजू शकतोय, जापानमध्ये तयार झालेले रोबोट पाहू शकतोय, आणि कॅनडातल्या एखाद्या कंपनीसाठी कामही करू शकतोय. म्हणून त्याच्या विचारांची मर्यादा आता आपल्या शहरापर्यंत नाही राहिली किंवा राज्यापर्यंत नाही राहिली, ती थेट जगाशी स्पर्धा करते. आणि हीच गोष्ट त्याला वेगळे पर्याय निवडायसाठी धाडस देते. पूर्वी मोठी कंपनी म्हणजे आपल्या शहरातील एखादी प्रसिद्ध कंपनी, आज मोठी कंपनी म्हणजे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातली कंपनी असू शकते. पूर्वी व्यवसाय म्हणजे दुकान, आज व्यवसाय म्हणजे मोबाईलवर एक ॲप पण असू शकते, एक वेबसाईट असू शकते, एक ऑनलाईन कोर्स असू शकतो, एक रोबोटिक्सचं स्टार्टअप असू शकतं, डिझाईनचा स्टुडिओ असू शकतो, किंवा अगदी एक छोटंसं यूट्यूब चॅनलही. हे पुढे लाखो लोकांपर्यंत पोचतंय. पण इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगावीशी वाटते. आजकाल सोशल मीडियामुळे यश खूप जवळ दिसतं, पण त्यामागची मेहनत नाही दिसत. आपण एखाद्या व्यक्तीचा 10 मिनिटाचा व्हिडिओ पाहतो, पण तो 10 मिनिटाचा व्हिडिओ तयार करण्यासाठी त्यांनी किती तास मेहनत घेतली असेल हे नाही विचार करत. आपल्याला स्टार्टअप्सचं यश दिसतं, पण त्यामागे कित्येक अपयशी प्रयोग, झोप न लागलेल्या रात्री आणि आर्थिक ताण हे नाही दिसत. आपल्याला एखादा फोटोग्राफर हिमालयातले सुंदर फोटो दाखवतो, पण त्यासाठी त्याने केलेला प्रवास, थंडी, जोखम आणि वर्षानुवर्षाचा सराव आपण नाही बघत. आणि ही जी जेनझी आहे ना, ती ह्याच्यावरही थोडी पुढे वाढली. यांनी थेरपी, मेंटल हेल्थ अशा गोष्टीही महत्त्वाच्या असं म्हणून दिले, आणि ते करूनही तसं दाखवतात. त्यातून एक वेगळी गोष्ट म्हणजे पर्सनल स्पेस, म्हणजे की वैयक्तिक अवकाश. आता प्रश्न येईल की आता हे नवीन काय म्हणून, हो ना? तर चला ऐकूया स्मिता म्हैसकर यांचे ह्याच विषयावर विचार.
1: नमस्कार. आजचा आपला विषय थोडा वेगळा तरी सर्वांना माहितीचा आणि जवळचा वाटेल, तो आहे वैयक्तिक अवकाश, त्याची गरज आणि फायदे तोटे. आपल्याला घरोघरी, मित्रमंडळींमध्ये किंवा कार्यालयांमध्ये अगदी सर्रास ऐकू येणारा शब्द म्हणजे मला स्पेस हवी आहे, आई मला प्लीज सगळ्यांबरोबर नको वाढू, माझं मी घेतो आणि खोलीतच जेवतो, असं एखादा मुलगा किंवा मुलगी अगदी सहज सांगते. मला आता नाही बोलायचं आहे कोणाशी, एकटं बसायचं आहे, किंवा तुम्ही जा सगळे बाहेर, मी घरीच एकटा किंवा एकटी थांबते. हे असे संवाद घरोघरी किंवा बाहेरही वारंवार कानावर येतात. नेमकी काय आहे ही गरज, स्पेस हवी आहे म्हणजे नेमकं काय? तर पर्सनल स्पेस किंवा वैयक्तिक अवकाश, जागा, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या भोवती असलेली एक अदृश्य पण त्या व्यक्तीला मानसिक आणि शारीरिकरित्या सुरक्षित वाटेल अशी भौतिक सीमा किंवा कुंपण, की जिथे व्यक्तीला अतिशय आरामदायक, सुरक्षित वाटते. आजकाल म्हणजे या 8-10 वर्षात ही गरज जास्ती वाढली आहे, किंवा माणसं ती व्यक्त करायला लागली आहेत. हे प्रमाण कधीकधी चिंताजनकही वाटतं. अगदी 8-10 वर्षाच्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळीच कुठल्या ना कुठल्या कारणाने याची गरज उघडपणे मांडतात. मग आधीच्या पिढीतील लोक, म्हणजे जे आत्ताच्या काळात साठी किंवा त्यानंतरची आहेत, त्यावेळेस या गरजेसाठी ते काय करत असतील असा विचार करताना त्यावेळेसचे संवाद आठवले. त्यावेळेस मुलगा बाहेरून चिडून दमून आला असेल तर आजी किंवा वडीलधारी माणसं म्हणायची, अगं बसू दे त्याला स्वस्त 5-10 मिनिटे, मग बोलूया किंवा चौकशी करूया. आणि हेच मोठ्या माणसांच्या बाबतीतही व्हायचं, तेव्हा जरा फ्रेश होऊ दे, थोडा वेळ गेला की बोलू, मग सांगेल सगळं, आपण आत्ताच प्रश्न नको विचारायला. ही आणि अशासारखी वाक्य अशी असायची, आणि हा कालावधी 5-10 मिनिटं ते 1/2-1 तासापर्यंत पुरायचा, जसा प्रश्न असेल त्यानुसार. मग ती व्यक्ती सहसा आपणहूनच सगळ्यांमध्ये यायची आणि

बोलायची सुद्धा, परंतु आता तसं होताना दिसत नाही. या सगळ्याला थोडं वेगळं स्वरूप आलं आहे. पर्सनल स्पेसच्या प्रत्येकाच्या व्याख्या बदलल्या आहेत. अनेक सोशल नेटवर्किंग यूझर फ्रेंडली प्लॅटफॉर्म्स अगदी सहज उपलब्ध आहेत. त्यात एकदा शिरलं की ठरलेल्या वेळात त्या आभासी जगातून खऱ्या जगात येणं कठीण. यात लहान मोठे सगळे आले. आई वडील, आजी आजोबा किंवा इतर मोठे यांना वाटतं आम्ही याला मोठं केलं, ज्या त्या वेळेस आमच्याशिवाय याचं पानसुद्धा हलायचं नाही. पण आता हा किंवा ही आम्हालाच टाळते. आमच्यासाठी वेळ नाही किंवा प्रायोरिटी लिस्टवर थोडा नंतरचा नंबर. अर्थातच या आधीच्या काळी मुलांचे जग म्हणजे घर, शाळा, शेजारचे मित्र, खेळ इतकंच होतं. पण आता मुलांना 24 तास सबंध जगात काय सुरू आहे हे माहिती असतं. प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगळे असतात. संवाद करायला सारख्या विचारांची माणसं मोबाईलवर सतत असतात. त्यामुळे होतं काय की घरातला संवाद हरवतो. सरळ साध्या विषयावर घरात चर्चा करावी, बोलावं असं वाटेनासं होतं. डिफरन्स ऑफ ओपिनियन किंवा मतभेद असले तरी ते समोरासमोर बोलायलाही नको वाटते. त्यामुळे घरात कोण खुश आहे किंवा उदास आहे हे कळायलाही खूप उशीर होतो. मार्क कमी मिळाले, मित्रमैत्रिणींनी फसवलं, इतर कुठेतरी अपमान झाला, मन दुखावलं, तरी पण घरात शेअर करण्यापेक्षा एकांतात राहणं व्यक्ती पसंत करते. आणि हीच सवय लागली की पुढे स्वतःच्या संसारात पडलं तरी मनमोकळा संवाद करणं जमत नाही किंवा इच्छाही होत नाही. परिस्थितीला सामोरे जाणे नकोसं वाटतं आणि त्याचाच मानसिक भार होतो. घरच्या व्यक्तींपेक्षा ज्यांना बघितलंही नाही अशा अनामिक अनोळखी लोकांचे सल्ले किंवा म्हणणं हे पटतं किंवा त्यांच्याशी मन मोकळं करावंसं वाटतं. संवाद हरवल्यामुळे घरातही नात्यांमध्ये दरी निर्माण होते. घरातल्या लोकांना एकमेकांची मानसिक स्थिती माहितीच नसते. मग अनपेक्षित काही घडल्यावर धक्का बसतो. म्हणजे अगदी सिन्सिअरली अभ्यास करणारा, ट्युशन करणारा मुलगा एकदम नापास होतो आणि नंतर कळतं की तो ट्युशनला जातच नव्हता किंवा खोलीत बसून अभ्यास करतच नव्हता. मोठ्या लोकांमध्ये वरवर आनंदी वाटणारी जोडपी एकदम घटस्फोटापर्यंत पोचलेली कळतात. यात खरं तर एकदम काहीच होत नसतं, फक्त कळतं उशिरा. कोणी डिप्रेशन, एन्झायटीचे शिकार झालेले असतात. स्पेस हे एक प्रकारचे आयसोलेशन बनते, स्वतःच निवडलेले. एकाकीपणा वाढतो, मग तोच हवासा वाटू लागतो. आतल्या आत मात्र व्यक्ती घुसमटते आणि कधीकधी जीवन संपवणे हाच पर्याय सोपा आणि बरोबर वाटतो. नंतर कारण मीमांसा केली तर असं कळतं की अरे, हे ज्या त्या वेळेस समजलं असतं तर थांबवता येऊ शकत होतं, आपण टाळू शकलो असतो. कधीकधी स्पेस हवी या नावाखाली जबाबदारी टाळणे हाही उद्देश असतो आणि ते प्रमाण वाढलं की पुढे ऑफिसमध्ये कुटुंबातही माणसं सहज जबाबदारी टाळतात. मग अशी पर्सनल स्पेस हवी असणं, त्याची गरज भासणं हे चुकीचं किंवा वाईट आहे का? तर असं अजिबात नाही. या सगळ्या भौतिक आणि मानसिक कोलाहलाच्या जगात काही काळासाठी का होईना अशी स्पेस, वैयक्तिक अवकाश मिळणं आवश्यकच आहे. त्याचे फायदेसुद्धा आहेत, जसे की मानसिक शांती मिळते. म्हणजेच मुलांना किंवा मोठ्यांनाही कठीण प्रसंगात, गर्दीच्या ठिकाणी किंवा सतत लोकांच्या संपर्कात राहिल्याने मेंदूवर ताण येतो. पण त्यावेळेस जर अशी वैयक्तिक जागा मिळाली तर तो थकवा कमी होतो, अस्वस्थता कमी होते आणि विचारांची दिशा योग्य होते. पर्सनल स्पेस मिळाल्याने नातेसंबंधही निरोगी राहतात. प्रेमसंबंध असो, घट्ट मैत्री असो, पतीपत्नी, पालक आणि मुलं किंवा कितीही जवळचे संबंध असो, थोड्या वेळासाठी का होईना एकमेकांना स्पेस देणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वतःची स्वतंत्र ओळख टिकून राहते आणि नातेही दीर्घकाळ टिकते. घरात किंवा बाहेरसुद्धा पर्सनल स्पेस इतरांना दिल्याने किंवा मिळाल्याने परस्पर आदर वाढतो. आपण इतरांना जेव्हा त्यांची स्पेस देतो किंवा आपल्याला मिळते तेव्हा हा एक प्रकारचा मुख्य संदेश आहे की तुम्ही त्यांच्या कम्फर्टचा विचार करता. यामुळे कोणत्याही नात्यात परस्पर विश्वास आणि आदर वाढतो. थोडक्यात, पर्सनल स्पेस आवश्यकच आहे, गरजेची आहे, पण त्याचा दुष्परिणाम किंवा अतिरेक टाळण्यासाठी काही काळजी घेणे, काही नियम लहान मोठ्यांनी सुद्धा पाळणे याची गरज आहे.
नवरा बायकोच्या बाबतीत

0: सांगायचं झालं तर एकमेकांच्या कामात सतत ढवळाढवळ करत राहणं, अमुक सवयींबद्दल आग्रह धरणं हे टाळता येऊ शकतं. आठवड्यातून एकदा दोनदा आपापला मी टाईम घ्यावा, पर्सनल स्पेस घ्यावी आणि द्यावीसुद्धा. मुलांमध्ये सुद्धा त्यांना पर्सनल स्पेस द्यावी, मोकळीक द्यावी, पण दुर्लक्ष नको. उदाहरणार्थ तुला रात्री बाहेर जायचं आहे पण अमुक तमुक वाजता परत ये. कुणाबरोबर जातो आहे, का जातो आहे हे सांगून जा. नेमकं काय करणार आहे याचा अंदाज पण घ्यावा. आपापली हॉबी, झोप, शांतता याची गरज सगळ्यांनाच असते. तेवढा वेळ घेऊन किंवा देऊन एक कुठली तरी वेळ सगळ्यांनी एकत्र घालवणे, मग ते जेवणासाठी असो, वॉक असो किंवा छोटा चहा कॉफी टाईम असो, म्हणजे एकत्र वेळ आणि वैयक्तिक वेळ याचा चांगला समतोल साधता येईल. चेहऱ्यातले वागण्यातले छोटे मोठे बदल वेळीच लक्षात येतील आणि शेअरही केल्या जातील. आपल्या सीमा, बाउंड्रीज आपणच ठरवाव्यात आणि पहिले स्वतः पाळाव्यात. त्यासाठी स्पष्ट संवाद साधावा. पण स्पष्ट सांगणे म्हणजे वाईट वाटेल, अपमान वाटेल असे नसावे. जसे की मला तुमचा त्रास होतोय, याच्याऐवजी मला सध्या थोडा वेळ एकटं राहायचं आहे. अशा संवादाने पुढील पुष्कळ समस्या दूर लोटल्या जातील. या विषयावर साधना राजहंस यांची एक अतिशय छान कविता आहे. त्याच्या काही ओळी सांगून त्या नोटवरच निरोप घेते. सुखद असावी नाती सगळी यासाठीचा एकच मंत्र. सुखद असावी नाती सगळी यासाठीचा एकच मंत्र. प्रत्येकाच्या ध्यानी असावे कधी कुठे राखावे अंतर. कधी कुठे राखावे अंतर. तिढा मनाचा सुटतच नाही पीळ होतसे घट्ट निरंतर. तिढा मनाचा सुटतच नाही पीळ होतसे घट्ट निरंतर. कधी होतसे जवळिक जादा आणि कधी अहमचा अडसर. आणि कधी अहमचा अडसर. तर थोडक्यात वैयक्तिक अवकाश म्हणजे नाते तोडणे नाही, दुरावा नाही, तर हा अवकाश घेणं म्हणजे नातं टिकवण्याचा श्वास आहे, एवढ्या गरजेचं आहे. पण याचा अतिरेक झाला तर ही स्पेस, अवकाश माणसांमधील भिंत बनू शकते. तर ते टाळून योग्य समन्वय साधला तर हा मी टाईम किंवा अवकाश किंवा पर्सनल स्पेस नात्यांमधला, संबंधांमधला एक भक्कम पूल होतो. जवळ असूनी दूर असावे, जवळ असूनी दूर असावे, नकोच भलते प्रश्ननी उत्तर. गोडीने हे जपूया नाते अवकाशाचे लावून अत्तर.
1: मित्रांनो, पुढे जायच्या आधी आपण ऐकूया हे गीत.

मित्रांनो, आज तुमच्याबरोबर एक छोटासा विचार शेअर करावासा वाटतो, आणि तो म्हणजे की आपल्या प्रत्येकांच्या घरात

दोन पिढ्या म्हणजे दोन जनरेशन राहतात. एक पिढी अनुभव घेऊन आलेली आहे आणि दुसरी स्वप्न घेऊन उभी आहे. या दोघांमध्ये मतभेद असणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण मतभेद ह्याचा मतभेद म्हणजे मनभेद नाही. एका पिढीकडे अनुभव आहे तर दुसऱ्याकडे नवीन कल्पना. आणि जेव्हा या दोन्ही एकत्र येतात तेव्हा फक्त एक व्यक्ती नाही तर संपूर्ण समाज पुढे जातो. म्हणून जर तुम्ही पालक असाल तर मुलांचं बोलणं एकदा शांतपणे ऐका. प्रत्येक नवीन करिअर चुकीचंच असेल असं नाही. आणि जर तुम्ही तरुण असाल तर आईबाबांच्या काळजीलाही समजून घ्या. त्यांच्या प्रश्नांमध्ये अनेकदा अविश्वास नाही तर तुमच्या भविष्याची काळजी दडलेली असते. स्वप्न नक्की पहा पण त्यासाठी तयारीही तितकीच करा. मोठं व्हायचं असेल तर प्रसिद्ध होण्यापेक्षा सक्षम होण्याचा प्रयत्न करा. कारण प्रसिद्धी ही काही काळासाठी असणार आहे पण गुणवत्ता ही आयुष्यभर साथ देईल. आणि शेवटी करिअर कोणचं निवडलं हे लोक काही दिवस लक्षात ठेवतील पण त्या कामातून तुम्ही समाजाला काय दिलं हे लोक अनेक वर्ष लक्षात ठेवतील. तर मित्रांनो, आजच्या गप्पा इथेच थांबूया. पुढे परत एकदा भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या माणसांसोबत वेळ घालवा, नवीन गोष्टी शिकत रहा आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला कधीही विसरू नका. मी कृष्णा आज तुमचा निरोप घेतो. नमस्कार.